0: सां गॾु मूंखे ॿुधे थो महमूद जमाली. महमूद ऐं इनाम साहब, तव्हांजो तमामु घणो थैंक्स आहे असांखे ॿुधो था ऐं असांजे शो खे इंजॉय कयो था. तमामु घणो थोराइता आहियूं तव्हांजा, तव्हां असांखे ॿुधंदा आहियो ऐं रेगुलर लिसनर आहियो ऐं नंढड़े खे प्यार ऐं तव्हांखे सलाम खोड़ सारा. तव्हां मूंखे कॉल करे सघो था 03000113488 ते. जी एफ एम थी अचे नेटवर्क ते तव्हां इहो शो ॿुधो था. ऐं जनाब, जिते जिते मुंहिंजी आवाज़ वञी रही आहे, उतां जे तमामु दोस्तनि खे मां इहो ई चवणु चाहींदुमि त तव्हां अगरि मूंखे ॿुधो था त पोइ देरि छा जी आहे. असां तव्हांखे एतिरा प्लेटफॉर्म ॾिना आहिनि. फेसबुक ते तव्हां मूंखे मैसेज कयो था, करे सघो था जी एफ एम 88 ते वञी करे. उते असांजो प्रोग्राम जो नालो अचे थो, उते वञी करे असांखे मैसेज कयो, फोन कॉल कयो 03000113488 ते. उन जे अलावा तव्हां मूंखे मैसेज बि करे सघो था जनाब 888 ते. त देरि छा जी आहे, तव्हां असांखे कॉल कयो, मैसेज कयो, सोशल साइट ते असांखे मैसेज कयो. असां तव्हांजी शामिल शो कंदासीं, जेको आहे तव्हांजी कॉल सां जा मैसेजिस ऐं तव्हांजी डेडिकेशन्स. सो गाइज़, सखर जो मौसम बि यकीनी तौर ते हींअर चेंज थींदो, छो त हाणे सेप्टेम्बर बि पंहिंजे पुॼाणे ते पहुचण वारो आहे ऐं जेको आहे अक्टूबर जेको आहे पंहिंजा रंग ॾेखारींदो. हाणे केतिरा ॾेखारींदो इहा त अलाह खे ख़बर, पर हाणे असां तव्हांखे ॿुधायूं था अब्दुल्ला भगवान साहिब जी तमामु घणी प्यारी फरमाइश ते. तमामु घणो प्यारो सॉन्ग आहे, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं. पर हुन खां वठूं था हुन खां पहिरीं हिकिड़ी कॉल. अस्सलाम वालेकुम.
1: वालेकुम सलाम.
0: जी जनाब, केरु असां सभिनी सां गॾु? सागर भाउ, कहिड़ा हाल चाल आहिनि? ठीकु ठाक आहियो? हा सागर भाउ, तव्हां उहो मोटरसाइकिल वारा सागर आहियो न? वेरी गुड. सागर भाई, कहिड़ा हाल चाल अथव? मोटरसाइकिलनि जो कमु कीअं थो हले तव्हांजो? सागर भाई, अॼु मूंखे कोई शेर ॿुधायो या कोई गानो ॿुधायो.
1: गानो
0: ॿुधायो.
1: पहले जाओ फिर जाने दो, फिर जाने जाना हो गए. रफ्ता रफ्ता हो मेरी हस्ती का सामा हो गए.
0: ग्रेट यार, जबरदस्त. तव्हांजी आवाज़ में हिकिड़ी मिठास आहे, हिकिड़ी अपनायत आहे ऐं हिकिड़ी कशिश आहे. तमामु घणो जबरदस्त तव्हांजी सुठी
1: मित्र. हिकिड़ो मित्र ॿुधो, मित्र.
0: हा हा.
1: आप

0: प्रोग्राम आहे।
1: बिल्कुल असां पाण वॾी ख़ुशी थी थिए तव्हांजे ॿुधी प्रोग्राम ऐं असांखे इहे दुख बि थिए पियो सर कल्ह कीअं राति मूं ॾाढो बसि टे काल आहियूं था
0: जी जी ॿिए नंबर ते हाणे जीअं तव्हांजी हले थी कॉल त मथां कंहिं ॿिए जी वरी मिस थींदी हूंदी, असां हथ ॿधी अॻु में ई एडवांस में ई उन्हनि खां अव्हां खां माफ़ी जा तलबगार मुआज़रत चाहियूं था। ईअं थींदो आहे मजबूरियूं आहिनि, उन में असांजी का बि अहिड़ी ज़ाती ईअं न हूंदी आहे कंहिंखे दिलि रंजाइण रुखाइण जी ॻाल्हि त कंहिंजी कॉल अटेंड न कजे या वरी को गीत हली रहियो आहे त उन विच में बि असां कॉल अटेंड कोन करे सघंदा आहियूं। अच्छा पोइ मिल्क राइस जे हवाले सां छा चवणु चाहींदो, अव्हां यूज़ कयो पिया या यूज़ करण जो इरादो रखियो आहे, फैमिली सां ॿुधो पिया त पोइ फैमिली में ई इन प्रोडक्ट खे आणियो न, इहे फैमिली प्रोडक्ट आहे मिल्क राइस ब्यूटी क्रीम, मिल्क राइस ब्यूटी सोप ऐं एक्नी क्रीम, मतिलबु जंहिंखे दाग धबा दाणा मोहिड़ा हुजनि त उहा उन लाइ बि बहितर प्रोडक्ट आहे।
1: साईं बिल्कुलु इहो असां इरादो कयो आहे, असांजो पाण ज़फर इक़बाल साहिब वटि असांजो पाण दोस्त मौजूदु आहे, उनखे मूं सुबुह जो चयो आहे मूं चयो इहे टई प्रोडक्ट तोखे हाणे मूं ताईं पहुचाइणा आहिनि।
0: अहिड़ो दोस्त असांजो बि हुजणु घुरिजे को ज़फर इक़बाल साहिब वटि जेको असांखे बि प्रोडक्ट हाणे पहुचाए ॾे। जी जी जी जी
1: सर मलक साहिब आहे उन वटि बीठल, पोइ माल हुनखे ॾींदो आहे, उहो सप्लाई कंदो आहे हेॾे होॾे शहरनि में किरी पीरो सण माना हेॾे होॾे
0: तव्हांजी पकी सोर्स आहे, तव्हांखे प्रोडक्ट मिली वेंदी भाउ,
1: बस
0: पोइ वरी असांजी असांजी पारत करे छॾिजो ज़फर इक़बाल साहिब खे। मुंहिंजी पारत थियल आहे बिल्कुलु, जेको वञे सलाम ॾे मुंहिंजा उनखे डिस्काउंट बि मिलंदो। छा चवणु चाहींदो ॿियो को ॻाल्हि?
1: मेरापुर खां अलाह बचायो मला ऐं ॿी जेकी बि सॼी संगत ॿुधे थी, मुंहिंजो पाण जो गॾु मूंसां यामिन मला बि सॼी फैमिली सां ॿुधे रहिया, ॿिया जेके बि FM ॿुधंदा मुंहिंजा भाउर भेनर सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलामु अलैकुम।
0: साईं वॾी महिरबानी, अव्हां जिन जिन ताईं सलाम पहुचायो आहे उन्हनि खे मूं तरफ़ां बि अस्सलामु अलैकुम।
1: साईं वालेकुम अस्सलाम, असांजो हिकिड़ो अर्ज़ु आहे साईं अमन मुगल जो गानो ॿुधरा जो।
0: बिल्कुलु कोशिशि कंदासीं, प्रोग्राम जो टाइम लॻभॻि घटि बचियो आहे, हिकु ॿ फरमाइश ॿी बि रहियल आहे, मां नालो लिस्ट में शामिल थो पियो कयां, अहमद मुग़ल जो कलाम। जी मुंहिंजा वॾी महिरबानी, थैंक यू, ओके अलाह हाफ़िज़। जी असां सां गॾु हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे, प्रोग्राम में कॉल शामिल कंदासीं।
2: अस्सलामु अलैकुम सर।
0: वालेकुम अस्सलाम, केरु दिलबर किथां खां? मुंहिंजा भाउ प्रोग्राम कीअं पियो लॻे?
2: तमामु बहितरीन पियो लॻे, अॼु टी राति आहे, ॾाढी कोशिशि कई आहे,
0: असां इहो ॾुख अव्हांजो सम्झी सघूं था, इन जे लाइ माज़रत खां आहियूं,
2: छाकाणि
0: ॾिसो जीअं अव्हांजी कॉल लॻल आहे हिन वक़्तु ॿिया दोस्त वेटिंग में आहिनि, इहो इहो उन्हनि खां अॻुवाट जेको आहे त माफ़ी तलब चाहियूं था, इहो थींदो ईअं इन में ॾिसो न मजबूरी आहे, हाणे अव्हां सां ॻाल्हि न कयूं, उनजी कॉल वेटिंग में आहे, कटियूं माना ॿिए जी खणूं त ॻाल्हि त कयूं न अव्हां सां, अव्हांजी कॉल लॻी आहे किस्मत ई। जी पहिरां प्रोडक्ट जी प्रचार असां कयूं पिया मुसलसल, अव्हांखे नालो यादि आहे त कहिड़ी प्रोडक्ट जी हीअ जेको आहे स्पॉन्सर कयो, कहिड़ी कहिड़ी क्रीम इस्तेमालु कंदा आहियो? साबुण क्रीम त आहे घर में इस्तेमाल लाइ न कयो, सुठी शइ इस्तेमालु कयो, लोकल खे रिप्लेस कयो, हीअ ब्यूटी सोप आहे, इहे तमामु ज़बरदस्त, एतिरो महांगो न आहे जो लोकल या को इम्पोर्टेड जी ॻाल्हि हुजे, हीअ पंहिंजी ब्रांड आहे, पंहिंजो पाकिस्तानी ब्रांड आहे, मलिक ज़फर इक़बाल साहिबु तमामु दिलबर माण्हू आहे, इस्तेमालु करे ॾिसो प्राइज़ ऐं जेको आहे क्वालिटी जे हिसाब सां।
2: इनकर दिल में धड़कन थी
0: वरे। वाह वाह, दिल में धड़कन थी दाडो दाडो डिफरेंट है पंजी नोई जो
2: नजीर अहमद से तो ये फ्रेम ते सने पाड़े जो दाडो मौजूद मानु हो
0: जी क्या
2: दाडो मोहब्बती मानु हो पर वो इधर वफात करे हो
0: इन लिल्लाह व इन इलैहि राजिऊ انتہائی ڈکھ افسوس تھو بالکل مجھ جو اتنے اچھا نو ہے سو ماں سائیں جی بالکل گھٹ واقف ہو جا مت بیو کو دوستن کے شامل کرنا چاہیے تو پروگرام میں
2: سر اسا جو دوستا شانواز ہولیو بشیر احمد ہولیو ہیں عبد الخالق ہولیو ساجد علی عامر
0: جی
2: ہاتھوں گا
0: بڑی مہربانی پیارا لو یو تھینک یو اللہ حافظ

वरी सूरी सडियो आहे लडियो कोई लडो आहे वरी सूरी सडियो आहे लडियो कोई लडो आहे यो कहजो पडो आहे घुरी कहे ही खुदाई आ।

इहा सूरत ॾिठी आहे अॻे वांगुर मिठी आहे, इहा सूरत ॾिठी आहे अॻे वांगुर मिठी आहे, किथे आख़िर इहा ॻोल्हा अजाई आहे।

पयोवासम रही सारो, पयोवासम रही सारो, जड़ें आयो संदे वारो, टुबी मोती खणी आई, वनी वारी सजाई आ। उफक ते तू शफक आहीं, लहे थो सिज साहिल ते। उफक ते तू शफक आहीं, लहे थो सिज साहिल ते, अन्या कुछ तरसनो आहे, अन्या कश्ती ना आई आ।